0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. उद्देश हाच आहे की संस्कृत शिकण्यासाठी तुम्हाला प्रेरित करणं. तर हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्यासोबत. लगेचच सुरुवात करूया, ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.
1: अभिवादये, वयं शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसु. अहम् अस्मि चारुहासिनी भावे. प्रथमं प्रार्थनां वदामः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणूधोनी 90.4 FM KLE कणसूर.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकतात वेळोधोनी 90.4 FM KLE कणसू आणि भक्तिमय सकाळ. आज आहे रविवार 17 मे 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार सांगते. विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. भारतीय बनावटीच्या 2 आघाडीच्या युद्धनौका INS सुरत आणि INS उदयगिरी यांचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हातून बलोकार्पण करण्यात आले. दिवस होता आजचा. अमेरिकेतील पहिला कायदेशीर समलैंगी विवाह झाला तोही आजच्याच दिवशी. जागतिक आरोग्य संघटनेने समलैंगिकता मानसोपचार रोगांच्या यादीतून काढून टाकले तोही दिवस होता आजचा. साल होतं 1990. लेबानन देशातून सैन्य काढून घेण्याच्या करारावर लेबानन, इस्रायल आणि अमेरिकेने सह्या केल्या. टीम हॉटन्स कंपनीची सुरुवात झाली तीही आजच. भारताचा राष्ट्रकुल मध्ये राहण्याचा निर्णय झाला तोही आजच्याच दिवशी. इंग्रज व मराठे यांच्यामध्ये सालबाईचा तह झाला तोही आजच. आता आजचे जन्मदिवस पाहू. BS चंद्रशेखर भारतीय क्रिकेटपटू पद्मश्री यांचा जन्म आजचाच. गोविंद सखाराम सरदेसाई मराठी इतिहासकार यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. डॉक्टर एडवर्ड जेन्नर देवीची लस शोधणारे संशोधक यांचाही जन्म आजच आहे. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानस भक्तिगीत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE गणसू भक्तिमय सकाळ.

वेणुधोनी 91.4 FM KLE कनसु आणि भक्तिमय सकाळ मध्ये मनीषाला तुम्ही ऐकताय. आजचं राशी भविष्य सांगणार आहे. मी सुरुवात करते मेष राशीपासून. मेष राशीच्या लोकांच्या तब्येतीत आज थोडीशी बिघाड होऊ शकते, त्यामुळे खाण्यापिण्याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. वृषभ राशीच्या लोकांना आज व्यावसायिक कामात पूर्ण लक्ष द्यावे लागेल, तरच कामे होताना दिसतील. वादामुळे आज नुकसान होऊ शकते. मिथुन राशीचे लोक आज सकाळपासून कामात व्यस्त राहतील. व्यस्ततेच्या दरम्यान तुम्ही लव लाईफ साठी वेळ काढू शकाल, ज्यामुळे नाते मजबूत होईल. कर्क राशीच्या लोकांसाठी कामाच्या ठिकाणचे वातावरण आनंददायी राहील, अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. काही लोक आर्थिक प्रगतीसाठी नवीन गुंतवणुकीच्या योजना बनवू शकतात. कन्या राशीचे लोक आज कामाच्या ठिकाणी आदराने प्रभावाने काहीतरी साध्य करू शकतील. अनेक दिवसांपासून गुंतागुंतीचे असलेले प्रकरण आज वरिष्ठ व्यक्तीच्या मदतीने सोडवता येईल. या होत्या सहा राशी आणि आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहून 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

मृत्यूमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणू धोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिन आहात आणि आता आपण पुढच्या सहा राशी ऐकू, ज्यामध्ये तुळरास. तुळराशीचे लोक आज काही शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात, ज्यामुळे दिवस उत्तम राहील आणि मनाला शांती लाभेल. वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कामाच्या बाबतीत प्रगतीचा राहील. आज व्यवसायात तुमची ओळख वाढेल आणि कोणताही नवीन करार देखील निश्चित केला जाऊ शकतो. धनुरास. धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सुख आणि दुःख दोन्ही घेऊन येईल, परंतु तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. मकर रास. मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र राहील. कुटुंबात अचानक काही समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे तुम्हाला धावपळ करावी लागू शकते. कुंभ रास. कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी राहील. एखाद्या जुन्या ओळखीच्या व्यक्तीशी तुमची भेट होऊ शकते. आणि शेवटची मीन रास. मीन राशीच्या लोकांना आज व्यवसायात धैर्य समर्पणाने काम करावे लागेल, तरच तुमचे काम पूर्ण होताना दिसेल. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र वेणू धोनी 90.4 FM KLE गणसू भक्तिमय सकाळ.

0: नमस्कार, तुम्ही ऐकतात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण वाढता उन्हाळा, कारण आणि उपाय याबद्दल ऐकणार आहोत आणि या विषयावरती मार्गदर्शन करतायत समीर मजली, जे ग्रीन सेव्हिअरचे फाउंडर आहेत आणि ग्रीन सेव्हिअरला या एप्रिल महिन्यामध्ये 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत. तर त्याबद्दल आपण ऐकणार आहोत. सर, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: आज आपण वाढता उन्हाळा, कारण आणि उपाय याबद्दल बोलतोय. तर वाढत्या उन्हाळ्याची कारण म्हणजे थोडक्यात लोकांना माहिती असतील, पण काय असं सिरियसनेस आहे त्याच्या पाठीमागचं, की काय अशी मुख्य कारण आणि काय आपण करू शकतो?
1: तुम्ही म्हटलं मी मार्गदर्शन करणार आहे. मार्गदर्शन मी करणारा मी कोण? तर प्रकृती निसर्ग मार्गदर्शन करत आहे. खरं त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही आहे. या वर्षी कर्नाटक भरात साधारण 2 डिग्री पारा जास्त चढला होता. पण आपल्याला वाटतं की दिल्ली 43 आहे, त्यामुळे आपण ठीक आहोत. या ही तुलना करत करत आपण खुश आहोत. तर याला कारणं अनेक आहेत, पण सगळ्यात महत्वाचं कारण ज्यासाठी आम्ही 10 वर्ष सातत्याने प्रत्येक रविवारी काम करतोय, की झाडांची संख्या प्रचंड प्रमाणात कमी झालेली आहे. तर किती कमी झालेली आहे? तर माझा जन्म 1971 माझा जन्म बेळगावात झाला तेव्हा, आता बेळगाव शहराची सध्याची एरिया साधारण 94 स्क्वेअर किलोमीटर आहे. तर मी गणित घालत होतो तेव्हा कळालं की माझा जन्म जेव्हा झाला तेव्हा प्रत्येक माणशी बेळगाव शहरामध्ये 4 ते 5 झाडं एवढी झाडं होती. त्याची लोकसंख्या आता 4 पटीने वाढलेली आहे जवळजवळ. आजच्या तारखेला बेळगावला 8 माणसांमागे 1 झाड आहे. तर फरक केवढा पडला विचार करा. आपल्याला मला वाटत होतं की 30% झाडं गेली असतील, पण 30% झाडी शिल्लक आहे.
0: बापरे.
1: आणि ती आणखीन कमी होत चाललेली आहे. तर असं जर होत राहिलं तर उन्हाळा असाच तीव्र राहणार, पाऊस असाच वेड्यासारखा पडत राहणार, वादळी पाऊस वाढत जाणार, विजांचा कडाक वाढत जाणार आणि निरनिराळ्या प्रकारचे रोग येणार. आपल्याला इथं राहणीमान, आपलं राहणं इथं खूप कठीण होणार. वर्षानुवर्षे होत चाललेलं आहे. पण ह्या 10 वर्षांमध्ये या गोष्टीबद्दल बेळगाव शहरामध्ये चर्चा करण्यासाठी पण कुठलेही लोक जमले नाहीत. आपण 5 जूनला सगळेजण झाडं लावतो, वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे म्हणतात, वर्ल्ड फॉरेस्ट डे म्हणतात, आणि झाडं लावतात. मग जुलैमध्ये वनमहोत्सव होतो आणि संपतं सगळं. त्याच्यानंतर मग जेवढी झाडं लावली त्याच्या दुप्पट झाडं कापण्यामागे सगळे लागलेले असतात. तर झाडांची संख्या एवढी कमी होत गेली तर असह्य होऊन जाणार आहे बेळगावमध्ये जाण्यावर. आपली ही परंपरा आहे, मानवाची परंपरा आहे, की एक काय एक जागा आहे जिकडे आपण राहतो त्या जागेचा पूर्ण सत्यानाश करायचा आणि मग दुसऱ्या जागेला जाऊन राहायचं. हे तुम्ही इतिहासात बघितलं तर फार सिंधुकालीन संस्कृतीपासून आता त्यांनी जो संशोधन केलं त्यात हेच आढळून आलं की क्लायमेट चेंजमुळेच ती संस्कृती नष्ट झाली. पहिला नदी होती, नदीच्या बाजूला लोक राहत होते, तिथं सगळं जे काय होतं त्याचा वापर पुरेपूर केला, झाडी वगैरे सगळी संपवली, पाऊस पडायचे बंद झाले, दुष्काळ पडायला लागले, नदी व्हायची बंद झाली, मग गेले दुसरीकडे राहिले. आता दुसऱ्या जागांचे चालू आहे, दुसऱ्या जागेला पण जाऊन तेच चालू आहे. बरं, कसं होतं हे हजारो वर्षांमध्ये होतं, त्यामुळे आपल्याला प्रत्यक्ष डोळ्या देखत झाल्याशिवाय आपल्याला त्याचा अंदाज येत नाही.
0: हो ना,
1: हे हजारो वर्षाचं आपण कुठे म्हणजे तेवढी दूरदृष्टी कुठली? म्हणजे आपण म्हणतो की आपण जे करतोय ते आपल्या पुढच्या पिढीसाठी करतोय, तर आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी दिलं काय? राहणं जर सुलभ नसलं, सोयीचं नसलं, जगणं वातावरणाच्या प्रमाणाने त्याच्यामध्ये काही अर्थ नसला, किंवा उन्हाळा सहन होत नाही, पावसाळा समजत नाही, थंडी गायब झाले, तर काय अर्थ काय राहिला या जगण्यामध्ये? म्हणजे ज्या शहरामध्ये पंख्याची गरज नव्हती
0: हो ना,
1: म्हणून उन्हाळ्यामध्ये लोक यायचे, त्या शहरामध्ये सध्या AC विकले जात आहेत. प्रत्येक घरामध्ये प्रत्येक रूममध्ये AC चाललेलं आहे. बर, लोकांची चर्चा केली की याला डेव्हलपमेंट म्हणतात. तर 70 परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती जर आपण बघितली की 1970 35 बेळगावला पाऊस पडायचा, आज 38 पार झाल्यावरती पाऊस पडतो. म्हणजे 50 वर्षामध्ये पारा 3 डिग्री चढलेला आहे. ह्याचा 40 व्हायला वेळ लागणार नाही. आता महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये बघितला तुम्ही, आता 45-46 इथपर्यंत गेलेला आहे. तर राहणार कसं? म्हणजे लोक म्हणतात लाईफस्टाईल नको काय, तर मी म्हणतो लाईफ नसलं तर लाईफस्टाईल घेऊन करणार आहे काय?
0: बरोबर ना.
1: सगळीकडे शहरात सगळीकडे सिमेंट घातलेलं आहे, अजूनही सिमेंट घालत आहेत. सरकार पण सिमेंट घालते, लोक पण सिमेंट घालतात, बिल्डर पण सिमेंट घालतात. 35 इंच साधारण बेळवाला पाऊस पडतो, 30 ते 35 इंच, आणि आठवड्यातनं एकदा पाणी येतं. लाज वाटायला पाहिजे आपल्याला. आपण जे कोणी स्वतःला सुशिक्षित म्हणून घेतो आणि जे कोणी या सगळ्या विषयांवरती चर्चा करतो चहा पीत, ते सगळ्यांनी विचार करायला पाहिजे की एवढं सुंदर शहर त्याचा आम्ही सत्यानाश कसा केला आणि याला जबाबदार कोण. नुसतं सरकारकडे बोट दाखवून चालणार नाही. तुम्ही जे मागणार ते सरकार देणार. तुम्ही सरकारकडे जाऊन सगळे मागणी करा की बेळगावमध्ये 1 लाख झाडं लावूया आम्ही जगवतो म्हणून. कोण येते पुढे? कोणी येत नाही मॅडम. सगळ्यांकडे सगळ्या प्रकारे पाया पडवून, विनंती करून, ओरडून, चिडून सगळं करून झालं, कोणी येत नाही. मी तुम्हाला पण आत्ता ओरडलो तुम्ही कुठे आलाय म्हणून. पण मी कुणालाही सोडत नाही, कारण आम्ही करायलो 10 वर्ष आम्ही करायलो म्हणजे आमचा हक्क आहे की आम्ही लोकांना विचारू शकतो की हे तुम्ही का करत नाही
0: होय ना.
1: आणि नुसती कत्तल चालली आहे, पूर्ण शहरात कत्तल चाललेली आहे. झाडाची फांदी माझ्या घराकडे यायले माझ्या घराला धोका आहे म्हणतात, कापतात. झाडाची मुळं माझ्या घराकडे यायला लागलेली आहेत, धोका आहे म्हणतात, कापतात.
0: होय ना.
1: पाला पडायला आहे म्हणून कापतात. माझ्या घराला नवीन रंग लावलाय म्हणून कापतात. या बऱ्याच गोष्टी मी बऱ्याचदा बोलतो. परत परत काय काय वेळेला असं वाटतं की परत परत तीच गोष्ट का सांगावी लागते. पण सांगावी लागते कारण इतक्यांदा सांगून पण फायदा काय झालाच नाही,
0: बदल झालेलाच नाही.
1: आजच्या तारखेला बेळगावची लोकसंख्या 8 लाख आहे. 8 लाख लोकांपैकी फक्त 25 लोक दर रविवारी झाडं लावायला येतात. विचार करत 8 लाखपैकी 25 लोक दर रविवारी झाडं लावायला येतात. जूनच्या महिन्यामध्ये सगळ्यांना झाडं लावायचे, जुलैमध्ये सगळ्यांना झाडं लावायचे. ती झाडं नंतर जगली की नाही हे पण बघायला कोण येत नाही. लोकांना कुठली झाडं लावावी, कशी झाडं लावावी ह्याचा पण अंदाज नाही आहे.
0: होय ना.
1: कापायला मात्र सगळे तयार आहेत. आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की सुशिक्षित लोकांचं त्यामध्ये पुढाकार आहे. पेवर घालून घालून घालून ते घालत नसले तुमच्या गल्लीमध्ये तर जाऊन त्या मंत्र्याला किंवा त्या कॉर्पोरेटरला भेटणे, गर्दी करणे आणि आमच्याकडे पेवर घाला म्हणून सांगणे. हे तुम्ही पेवर घातला की मातीत पाणी मुरणार नाही, मातीत पाणी मुरलं नाही तर विहिरीला पाणी कुठलं येणार. मग आम्ही बोरवेल मांडतो की शहाणपणा आहे का? ओपनवेल सोडून आपली पूर्वीची विहीर सोडून बोरवेल आपण जे मारतो त्यात शहाणपणा आहे का? तर बेळगावाचा राकसकोप जलाशय जेव्हा बांधला गेला, जेव्हा त्याच्याबद्दल विश्वेश्वरांशी चर्चा झाली होती, तेव्हा त्यांनी विचारलं होतं की या शहराला वेगळ्या पाणी पुरवठ्याची गरजच काय आहे. ज्या शहरामध्ये एवढ्या विहिरी आहेत त्या शहरामध्ये वेगळ्या पाणी पुरवठ्याची गरजच काय आहे. म्हणजे विचार करा विहिरी केवढ्या असतील तेव्हा. त्याच्यानंतर लोकांनी विहिरी मुजवलेत आणि म्युन्सिपॅलिटीचे कनेक्शन घेतले. वास्तुशास्त्र म्हणून विहिरी मुजवलेत आमच्या घराच्या आजूबाजूलाच झाले वास्तुशास्त्राप्रमाणे विहीर. अरे भरलेली विहीर दगड घालून तुम्ही मुजवताय, कसली वास्तू आणि कसलं शास्त्र? शेवटी पाण्याची नाटकं काय बिस्लेरीने पुरवणार आहे? मग कुणाला ही कळकळ जी आहे कुणाला? कुणालाच नाही आहे. म्हणजे लोकांना नाही आहे, संस्थांना नाही आहे, कुणालाच नाही आहे. सरकारला आहे काय माहित नाही मला. आज एक पोस्टर बघितलं, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रॉलॉजी म्हणून आहे, त्यांनी एक पोस्टर काढलं की पेवर घातल्याने नुकसान कसं होत आहे. बरं, ही पण एक सरकारी संस्था आहे आणि बांधकाम करणारी संस्था पण सरकारी आहे.
0: हो ना.
1: मग या दोघांमध्ये ताळमेळ नाहीच आहे काय? म्हणजे ह्यांची बुद्धी ह्यांच्यापर्यंत पोचतच नाही काय? मग त्यांनी पोस्टर लावून काय उपयोग? जर इकडे काँक्रीट घालतच असला तर दर आठवड्याला बेळगावमध्ये कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यामध्ये काँक्रीट घालणं चालू असतं. शहरामध्ये मोठ्या मोठ्या बागा आहेत, त्याच्यामध्ये काँक्रीट भरून ठेवले. 10-10 फुटाची झाडं बागेमध्ये, झाडांच्या सावलीत बसणार का? झाडांना सावली देणार? एवढी वाईट परिस्थिती. आणि ह्याला आपण प्रगती म्हणतो, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. बरं, मी पोल्युशन म्हणून ओरडतो आणि हे ओरडतो ते ओरडतो, तर झाडं कमी करत चालला तर ते होणारच आहे ना. मग त्याच्या मागोमाग जे होणार आहे ते भोगायलाच पाहिजे ना.
0: बरोबर.
1: उत्तर प्रदेशमध्ये एवढे मोठे रस्ते झाले, एक्सप्रेसवे झाला, हे झालं ते झालं, एवढी प्रगती झाली. मागच्या आठवड्यात वादळी पावसामुळे 100 लोक मेलेत.
0: हो ना.
1: 100 लोक मेलेत, म्हणजे तीव्रता किती वाढली असेल विचार करा.
0: हो.
1: पूर्वी पण व्हायची करा एवढी नाही. झाडी कमी केला तर हेच होणार आहे. मग आपल्या आपल्या शहरामध्ये आपल्याला हेच आणायचं आहे का? मला माहीत नाही, मला खरंच कळत नाही. कारण ज्याच्याकडेही गेलं, कुणाकडेही गेलं तर त्यांना वेळ नाही. बाकी सगळं चालू आहे, लोकांच्या पार्ट्या चालू आहेत, लोकांच्या खरेद्या चालू आहेत, घरांची बांधकामं सुरू आहेत. कमवणे खर्च करणे, कमवणे उडवणे, कमवणे उडवणे, पर्यावरण, प्रकृती, फुलं, पाखरं प्राणी पक्षी ह्यांना फक्त युट्यूबवर बसून लोक खुश बघून काय राहणार आहे या शहरामध्ये? आणि आदर्श कुठला तुमचा? न्यूयॉर्क, न्यूयॉर्क शहराचा व्हिडिओ बघा, रस्त्याच्या मध्ये शहराच्या मध्ये कुठेही रस्त्याच्या बाजूला झाडं सापडत नाही तुम्हाला. युरोपमध्ये पण जावा, बाजूबाजूला जंगल आहेत, आतमध्ये जिथं गाव आहे तिकडं झाडं नाही, कारण पाला पडतो. पाला आपल्याकडे पूर्वी कधी कचरा नव्हता, मग आपली प्रगती झाली. आणि गोरा माणूस म्हणतोय तेच शहाणपणा, मग पाल्याचा झाला कचरा, त्याला झाडू मारायचा आला कंटाळा. मग हे असंच चालू आहे. कापतायत म्हणजे काय? प्रत्येक कुठल्याही नगरात जावा, कुठे ना कुठे दर रविवारी कुठल्याही दिवशी जावा, कुठे ना कुठे तो जो झाडं कापायचं यंत्र आहे ना त्याचा आवाज कुठे ना कुठे येतच असतो. दोन आवाज कधी थांबत नाही, झाडं कापणे आणि बांधकाम, नुसतं तेच चालू आहे. शहरभर दुसरं काही, आयुष्यात दुसरं काही ध्येय नाही असे जगतात.
0: अर्थात तुम्ही एक पर्यावरण प्रेमी म्हणून ही सगळी गंभीरता लोकांसमोर ठेवताय, पण लोक मला वाटतंय आज आजचा दिवस आपला जातोय ना तेवढ्यापुरताच विचार करत असावेत कदाचित, त्यामुळं हा पर्यावरणाचा इतका अभ्यास नसेल किंवा झाडं नसल्यामुळं आणखीन काय गंभीर परिस्थिती आपल्यावर ओढवेल याचा कदाचित त्यांना अंदाज नसेल, त्यामुळं ही परिस्थिती आज आलेली आहे.
1: नाही आता म्हणताना आपण म्हणतो की आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी करायलोय.
0: हो,
1: काय करायलो आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी?
0: फक्त बॅलन्स करत असतील एवढंच, बँक बॅलन्स.
1: बँक बॅलन्स सोडून काय करायला? आणि तो बँक बॅलन्स घेऊन काय करणार आहे तुम्ही सांगा मला?
0: हो ना,
1: तुमच्या बँकेमध्ये 1 कोटी रुपये आहेत, 10 कोटी रुपये आहेत, 100 कोटी रुपये आहेत. श्वास घ्यायला शुद्ध हवा नाही, प्यायला शुद्ध पाणी नाही, मन शांत करेल असं वातावरण कुठेही नाही, मग काय करणार? आज पाऊस पडणार नाही पडणार माहीत नाही, शेतीत पिकणार नाही पिकणार माहीत नाही, कंटे पावसावर आहे, जमिनीखाली पाणी नेलंच नाही आहे, त्यासाठी प्रयत्न केलाच नाही आहे. मोदींनी नॅचरल फार्मिंग म्हटल्यावरती यांना नॅचरल फार्मिंग सुचलं, नाही तर औषध फवारणी करून करून करून करून सत्यानाश केलेला भाजीपाला रोज खातोय, सवकाश सवकाश रोज मरतोय, आणि याला सगळ्याला आपण प्रगती म्हणतोय. मोदी सांगितले तसं आम्ही पण 10 वर्ष झाली मनापासूनच सांगतोय ना की रविवारी आमच्या बरोबर या. पूर्वी इतकं एका माणसाला 4 झाड कदाचित होणार नाही, पण थोडं तर करूया, सुरुवात तर करूया. कुणी यायला तयार नाही, कुणीही यायला तयार नाही आहे मॅडम. मी बोललो की माझं तोंड दिसतंय. शहरातल्या किती संस्था गेल्या 10 वर्षात तुम्हाला सांगितलं की आम्ही तुमच्या बरोबर थांबून काम करतो. मी आम्ही कधीही म्हणत नाही की आम्हाला पैसे द्या, पैशांचा बंदोबस्त होतो, ज्यांनी बुद्धी दिली तो पैसा देतो, पण बाजूला येऊन थांबा नाही, आम्हाला काम करायला होत नाही, तुम्हाला काम करायला बोलवलं नाही आहे,
0: फक्त सोबत या,
1: तुम्ही आमच्या सोबत या बस. आणि एवढा एवढे काय बिझी आहेत हो लोक की रविवारी 1 रविवार महिन्यात ना पण काढता येत नाही. मग कसले सुशिक्षित, सगळं होत आहे आपल्या अवतीभोवती दिसतंय आणि तरी आपण त्याच्याबद्दल काय करणार नाही आहे. सगळं अवतीभोवती होते दिसतंय आणि आपण म्हणतोय मी करतोय ते माझ्या मुलांसाठी करतोय, माझ्या मुलांमुळे मला वेळ मिळत नाही, मला मुलांना हे माझ्या मुलांना ते, हे पण तुमच्या मुलांसाठीच आहे ना. आता आम्ही लावलेली झाडं काय मोठी विस्तोर आम्ही इथं असणार आहे का? मग कुणासाठी करतोय?
0: बरोबर ना, म्हणजे येणाऱ्या पिढीसाठीच हे सगळं चालू आहे.
1: जीव तोडून बोलले की 15 मिनिटापुरतं सगळे एकदम हादरले असतात, 15 मिनिटानंतर परत नॉर्मल. कोण समीर मजली आणि कुठे गेला? एक वेडा माणूस आहे जो बेळगावभर सांगत फिरतोय झाडं लावा म्हणून, त्याच्याबरोबर आणि 1-25 लोक आहेत ज्यांना काम नाही ते पण रविवारी जातात, बाकी सगळ्यांना फंक्शन आहेत, लग्न आहेत, मुंजी आहेत, नातेवाईक येतात, हॉटेलमध्ये जाऊन जेवायचं असते, ट्रिपला जायचं असते. अरे हे पण महत्वाचं आहे ना, हे काढून तुम्ही जगणार आहे का? वय वर्ष 30-35 मध्ये लोकांना हार्ट अटॅक यायला लागलेत, आत्ता तर जागवा. दररोज पेपरामध्ये बातमी असते 20-25-30 मध्ये हार्ट अटॅक येऊन गेला.
0: हो ना,
1: प्रकृतीचा नाश केला की तुमची प्रकृती तुमच्या प्रकृतीचा नाश होणारच आहे ना.
0: बरोबर,
1: मग जागे कधी होणार, केव्हा होणार, किती ओरडायला लागणार? आम्हाला लोक बोलत पण नाहीत आता अलीकडे, कारण त्यांच्या या ज्या खर्चिक सवयी आहेत की नाही त्या बंद करायला सांगतो ना. त्यात काय अर्थ नाही असं सांगतो, तुमच्या बँक बॅलन्स मध्ये काय अर्थ नाही असं सांगतो. शेवटी बॅलन्स कुठला लागणार हो? ऑक्सिजनचा बॅलन्स लागणार, प्यायच्या पाण्याचा बॅलन्स लागणार, खायच्या अन्नाचा बॅलन्स लागणार. एक एक काही घरात आपल्या मुलाला शेती कर म्हणून कोण सांगत नाही.
0: बरोबर,
1: मी जरा थोडं अतिशयोक्ती करून सांगतोय, पण एकाही घरात कुणी सांगत नाही. 10 वर्षांनी तुम्ही काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स खाणार आहे का? शेवटी जेवायलाच लागणार आहे ना.
0: हो ना,
1: त्या शेतकऱ्यासाठी कोण काय करते काहीही करत नाही आहे, त्याची परिस्थिती आणखीन गंभीर करून टाक. आणि शेतीमध्ये आपण डोकावरली लोक कोणी पचत नाही, हे आणि काय करायला कुळ्या जर का म्हणतात. आम्ही नॅचरल फार्मिंगचा प्रोजेक्ट सुरू केला, म्हटलं हा जो प्रॉब्लेम आहे ते पण झाडांमधनं कसं सॉल्व्ह होतंय बघूया. आमच्या बरोबर थांबलेले काही लोक पण गायब झाले. मजा कशी असते, लोकांना संख्या असली की नाही आनंद येतो. आज मी 500 झाडं लावली, अरे काय छान केलं. एक सिस्टम आहे जी बिघडलेली आहे शेतातली, ज्याच्यामुळे तुमच्या तब्येती खराब व्हायला लागलेल्या आहेत, ते सॉल्व्ह करायसाठी आम्ही थोडे प्रयत्न करतोय. तिथं व्हायला कोण तयार नाही, पण आज मी 500 झाडं लावतो म्हटलं की लोक येतात, नंबर पाहिजेत. अरे पूर्ण गोष्ट समजून घ्या ना, परिस्थिती काय ती पूर्ण समजून घ्या ना. आम्ही सगळीकडे हात लावायचा प्रयत्न करतोय, आम्ही शिकतोय सगळीकडे. का शिकतोय? तुमच्यासाठी शिकतोय,
0: बरोबर,
1: आपल्या सर्वांसाठी शिकतोय. पण कसं होणार आहे मॅडम सांगतो तुम्हाला, आज हा जे तुम्ही आता ब्रॉडकास्ट केला हे परत परत करायला लागणार आहे. म्हणजे ते फेअर अँड लवलीच्या ऍडव्हर्टाईज सारखं आहे. फेअर अँड लवली लावून गोरं कुणी झालं नाही, लावून सगळ्यांनी बघितलंय, कारण रोज दिसते ना समोर. तशी परिस्थिती पाहिजे, रोज दिसायला पाहिजे या गोष्टी, रोज दिसायला पाहिजे. शहरात कोपऱ्या कोपऱ्यामध्ये सरकारने होर्डिंग लावायला पाहिजेत की झाडं वाढवा, पाणी जिरवा, हे लावायला पाहिजे. पाला जाळू नका. ते एवढ्या सगळ्या नेत्यांचे एवढे मोठे पोस्टर लावतात, मनात आले की काढतात, मनात आले की लावतात, त्याच्यापैकी हे लावा ना.
0: मग सर, म्हणजे झाडांचं प्रमाण कमी झाल्यामुळं फक्तच उन्हाळा वाढलाय की आणखीन काहीतरी पर्यावरणावरती दुष्परिणाम होतोय? म्हणजे जसं आता आपण सुरुवातीला बोलत होतो की विजांच्या कडकडाटासह पाऊस पडतोय, तो वाढलेलं प्रमाण आता जाणवतंय, पण तेही एक कारण आहे का? मग
1: ह्याला एक अर्बन हीट आयलंड म्हणतात. अर्बन हीट आयलंड मध्ये काय होतं, शहरामध्ये एवढी झाडं कमी होतात आणि तिथे एवढं सिमेंट घातलं जातं, ती एरिया खूप खूप तापते. आणि त्याच्यामुळे हे सगळे तीव्र उन्हाळा, तीव्र जेव्हा होईल पाऊस तेव्हा वेड्यासारखा होतो, पूर्ण समतोलच बिघडून जातो. बरं, याच्यामध्ये ग्लोबल वॉर्मिंग म्हणतात ते कारण आहे, पण अशी शहरं पण आहेत जगामध्ये ज्यांनी ग्लोबल वॉर्मिंग वरती ढकलून ते सोडून दिलं नाही, त्यांनी आपल्या शहरात काम केलं. आपल्या शहरात सगळे लोक मिळून, सगळे सरकारी याच्यातले लोक, स्थानीय लोक सगळे मिळून त्यांनी झाडं लावायचे प्रकल्प राबवले आणि आपल्या शहराचं तापमान जवळजवळ 2 डिग्रीपर्यंत कमी केलेलं आहे. 2 डिग्रीपर्यंत कमी केलेलं आहे, हे शक्य आहे. लोक एकत्र येणं या कामासाठी सगळ्यात कठीण आहे, नाही तर ते करायला येते. बेळगावमध्ये 1-2 लाख झाडं लावा, 5 वर्षांमध्ये फरक पडतो. अच्छा, इन्स्टंट काय मिळत नाही, प्रकृतीमध्ये इन्स्टंट काय नसते. आपली बुद्धी कशी आहे की आपल्याला आंब्याचं झाड लावलं तरी ते पुढच्या वर्षी फळ द्यायला पाहिजे असली घाई असते आपल्याला, ते प्रकृतीमध्ये घाई मात्र एक नसते, ते आपल्या पद्धतीने आरामात येणार. ते करायला पाहिजे. 2 लाख झाडं लावली तर 1-2 लाख झाडं बेळगाव शहरात लाव, जागा आहे. मी काढून दाखवतो जागा आहे, पण इच्छा आहे काय? निश्चय केला तर सगळे मिळून करू शकतो. 5 वर्षांमध्ये 2 डिग्रीपर्यंत कमी होऊ शकतं. करायला लोक मागे थांबायला तयार आहेत काय, मग बाकीचं आम्ही बघतो. कारण आमच्या टीममध्ये जे 25-30 कमिटेड लोक आहेत की नाही, ते येतातच येतात. तसं किती लोक येणार आहेत, आमच्या मागे थांबणारी किती आहेत सांगा, आम्ही बदल घडवून दाखवतो. त्याला तुम्ही कोऑपरेट करा नाही करा, लोकसंख्या पाहिजे आमच्या बरोबर, मनुष्यबळ पाहिजे, मग सगळ्या गोष्टी होतात.
0: अच्छा,
1: हे तर आणि बिघडणार आहे. प्रदूषण केवढं वाढलेलं आहे.
0: हो,
1: सिग्नलला थांबा की कळत आहे. सिग्नलला आपण काय लावले, सिग्नलला लोकांची परवा चर्चा झाली होती, सिग्नलला वरती ते हे शेड नेटचं ग्रीन शेल्टर बिल्टर लावले, म्हटलं लोक म्हणत होते झाडं लावा की त्यापेक्षा म्हणून. पण ते झाडं लावा की त्यापेक्षा म्हणणाऱ्या लोकांपैकी किती लोक झाडं लावायला येणार आहेत, इथनं सुरुवात आहे. सरकार काय बरोबर करते काय चूक करते ही गोष्ट बाजूला ठेवा, आपण काय बरोबर करतोय चूक करतोय ह्याच्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे.
0: नक्कीच,
1: कारण आपली संख्या त्यांच्यापेक्षा जास्त आहे.
0: मग सर, आता हा जर बदल करायचा असेल किंवा जे प्रदूषण वाढलेलं आहे किंवा जो उन्हाळा आता वाढतोय किंवा क्लायमेट चेंज जे होत आहे, आता आपण म्हटल्यासारखं पाऊसही कधीही येतो आणि तेही विजांचं प्रमाणही आता सध्या वाढलंय. आपल्याला वाटतंय का की हा वळिवाचा पाऊस आहे किंवा तो विजांचा पाऊस सुरुवातीला येतो तोच आहे, पण त्याचं प्रमाण वाढलेलं ते लक्षात येत नाही. मग या सगळ्या गोष्टींवरती जर आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर काय करायला पाहिजे?
1: जनजागृती, बाकी सगळं आपल्या पण होत आहे. जनजागृती, आता बेळगावमध्ये एक चाललेलं आहे स्वच्छ भारत अभियानचं, काय तर त्यांना लोकांनी प्लास्टिक कमी वापरावं वगैरे सगळं चालू आहे. एक दोघा तिघांना मी भेटलो जे त्यांच्या वॉर्डमध्ये ॲक्टिव्ह लोक होते आणि त्यांना म्हटलं एक काम करा, हे खरंच राबवायचं असलं तर मला बोलवा, मी आठवड्यातनं 2 किंवा 3 येऊन तुमच्या वॉर्डमध्ये ज्या लोकांशी बोलायचं आहे, 10 लोक असतील, 20 लोक असतील, किती लोक असतील ते असतील, मी येऊन बोलून जातो. आतापर्यंत कुणी बोलवलं नाही. संधी द्या, जनजागृतीला करायला संधी द्या, बस झालं, बाकीचं आम्ही बघतो. आम्ही आमच्याकडे कमिटेड लोक आहेत. जनजागृती अत्यंत गरजेची, कारण लोकांना हे सगळं का हे समजल्याशिवाय यातनं मार्ग निघणार नाही. आणि याच्याबद्दल आपण काय करू शकतो. बरेच लोक असे पण आहेत की ह्याच्याबद्दल आम्हाला काय करायला येणार नाही, आम्हाला माहिती आहे त्यामुळे आम्ही करत नाही. प्रयत्न करायचे सोडतो का आपण? कधी
0: सोडू नयेत.
1: का सोडायला? नाही तर म्हणून तर मनुष्य एवढी वर्ष टिकलाय ना की प्रयत्न सोडलेच नाहीत. तुमचा नातेवाईक जेव्हा कोण ऍडमिट असतो हॉस्पिटलमध्ये शेवटपर्यंत प्रयत्न चालूच असतात.
0: हो ना,
1: का सोडून देतो आपण? मग आपण आपल्या शहरासाठी असं का करत नाही? जनजागृती सगळ्यात गरजेची. झाडांची संख्या, सध्या मी नुसतं झाडांचं बोलतोय, बाकीच्या गोष्टी पण आहेत, म्हणजे फुलं देणारी रोपं ह्या सगळ्या गोष्टी पण आहेत. झाड म्हणजे फक्त मोठं नव्हे, त्याच्याबरोबर ती धाकटी छोटी छोटी पण यायला पाहिजे, ती पण तेवढ्याच महत्वाची. त्याच्याकडे कोणाचं लक्ष जात नाही, कोणालाही ते महत्वाचं वाटत नाही, पण त्याच्याकडे पण लक्ष पाहिजे.
0: माता म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शक्यतो झाडं लावावीत असं म्हणतात. म्हणजे
1: असं काय नाही, वर्षभर झाडं लावू शकता, फक्त डिसेंबर जानेवारी मध्ये शक्यतो झाडं लावू नये. थंडी असते तेव्हा झाडं लावू नये. एरवी तुमच्याकडे पाणी असलं तर तुम्ही झाडं लावू शकता, कारण थंडीमध्ये वाढ कमी असते, त्यामुळे तुम्ही लावलेली झाडं मुळ धरत नाहीत, धरायचे चान्स कमी असत. म्हणून सहसा त्या 2 महिन्यामध्ये आम्ही झाडं लावत नाही, लावले ते मेंटेनन्स मध्येच काम करतो जास्ती. पण एरवी वर्षभर आपण झाडं लावू शकतो. पावसाळ्यामध्ये जेव्हा जुलैमध्ये जास्त पाऊस असतो तेव्हा झाडं लावणं कठीण असतं, ते टिकत नाहीत, पाणी फार तुंबतं,
0: हो
1: पावसाचा मार अति होतो. मागच्या वर्षी पाऊस छान पडला होता,
0: खूप
1: सुंदर पाऊस झाला होता, बारीक बारीक बेळगाव स्टाईल पाऊस झाला होता, तेव्हा लावायला काही प्रश्न येत नाही. पण जेव्हा ही सगळ्या 3 महिन्याचा पाऊस 1 महिना जुलैमध्ये पडतो की नाही, तेव्हा झाडं टिकत नाही आणि तसं व्हायला लागले म्हणून शेती पण मार खायला लागली, पण कोण विचार करत नाही.
0: मग असे कोणतरी आता हौशी असतील ज्यांना तुमच्यापर्यंत पोहोचणं शक्य नसेल किंवा एव्हरी संडे येणं शक्य नसेल किंवा आणखीन काही कारण, तर त्यांना आपल्या घराच्या आसपास वगैरे झाडं लावायची आहेत असं काहीतरी असेल त्यांच्या मनामध्ये, तर त्यांना आपण काय सल्ला देऊ की कोणत्या प्रकारची नेमकी झाडं लावावीत त्यांनी?
1: यावर्षी आम्ही 1 जूनपासून एक प्रकल्प चालू करतोय, प्रत्येक घरामध्ये रोप पोचवायचा आमचा प्लॅन आहे. तर ज्यांना कुणा इंटरेस्ट आहे त्यांनी आम्हाला फोन करावा, त्यांची जी गरज आहे त्याप्रमाणे त्यांना कुठलं झाड लावावं किंवा काय लावावं हे आम्ही समजावून सांगतो आणि ते रोप पण देतो.
0: अच्छा,
1: ते रोप पण देतो. तसं करून तर जनजागृती होते का बघूया. असं आहे आमचे प्रयत्न, निरनिराळे प्रयत्न चालू आहे, शेवटी लोक यायला पाहिजे.
0: म्हणजे सगळ्या बाजूने तुमचे प्रयत्न तुम्ही चालू ठेवलाय, ते कुठल्या बाजूने कसा उपयोग करून घ्यायचा ते लोकांच्या हातात आहे.
1: ते सगळं आमच्या नशिबावर आहे, कधी तर कुठेतर एक दरवाजा उघडेल म्हणून आपलं सगळ्या दरवाजांवरती ठोठावत बसलंय. कधी तो प्रसंग येईल माहित नाही, पण 10 वर्ष प्रयत्न केला चांगली गोष्ट आहे.
0: हो ना, नक्कीच.
1: 526 रविवार झाले, काम सुरू आहे, बरं वाटतंय, वाईट पण वाटतंय. 526 रविवार तेवढीच लोक आहेत. 2-3 शाळांमधली मुलं येतात आमच्याबरोबर, तिथं जनजागृती करतोय. म्हणजे निदान तुम्हाला कळाल नाही तर तुमच्या मुलांना तर कळेल ह्या उद्देशाने ते काम सुरू केलेलं आहे. ओके, आता पुढे जाऊन काय होते तोपर्यंत येऊन इथं बोलत राहायचं, तुम्ही लोकांना सांगत राहायचं आणि म्हणून तर किती लोक रविवार येतात बघूया. आमचं नशीब बेळगावचं नशीब. आय लव्ह बेळगावी म्हणून बोर्ड लावून होत नाही हो, ते आतनं यायला लागतंय. आय लव कॅम्प, आय लव बेळगावी, ते पूर्वी किती सुंदर होतं बघा ना, त्याप्रमाणे आम्ही करायलो तर आम्हाला जरा मदत करा ना. नुसतं आपलं ते फोटो तिथं काढून इंस्टाग्रामवर घालून आय लव बेळगावी होत नाही, आय लव इंडिया, आय लव कर्नाटका होत नाही.
0: बरोबर. कार्यक्रमाच्या शेवटी सर आपण काय सांगू लोकांना की काय नेमकं सल्ला असेल तुमच्याकडून?
1: आम्ही आमचं काम चालू आहे, तुम्ही या, तुम्ही आला नाही तरी काम चालू राहणार आहे. आमच्या नशिबात जे लोक आहेत ते येतील, ज्यांना बुद्धी सुचायची असेल त्यांना सुचेल. वयात वय वगैरे काही मर्यादा नाही. आम्ही म्हणत नाही की रविवारी आमच्या बरोबर या आणि झाडं लावा, नुसतं या. काही लोक म्हणतात की नाही मला काम होत नाही, माझं वय झालेलं आहे. तर तुम्हाला काम करायला कोण बोलवलंय? आम्ही काम करायला बोलवलंच नाही. आम्ही प्रकृतीशी तुमचा संपर्क राहावा हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा. त्यासाठी आज इथून सगळ्यांना विनंती आहे, सरकार, सरकारी कर्मचारी, कुठल्याही पार्टीचे लोक असू देत, काँग्रेस, बीजेपी, जनता दल आणि कुठले दल कोण असतील ते सगळे लोक, कुठल्या बेळगावातल्या सगळ्या संस्था, मोठ्या लहान सगळे क्लब, रोटरी, लायन आणि काय असतील ते, या सगळ्यांनी यावं, एका प्लॅटफॉर्मवरती भेटूया, चर्चा करूया. इतर लोकांनी जगभरात करून दाखवलेलं आहे, कोलंबियामध्ये एका शहराने करून दाखवलंय, सिंगापूरमध्ये भरपूर काम चाललेलं आहे, तसं आपण बेळगावात का करू शकत नाही, तर या सगळ्यांनी यावं. प्रयत्न चालू आहे, एक दिवस या सगळ्यांना बोलवतो एकीकडे, आणि किती लोक येतात बघूया, म्हणजे जनप्रतिनिधी किती येतात मला बघायचे आहेत, जे ज्यांना खरंच बेळगावचं पडलेलं आहे, असे किती लोक आपली पार्टी, धर्म वगैरे सगळं बाजूला ठेवून किती लोक येतात बघायचे मला. एकदा मीटिंग ठेवून बघतो, लोक आले तर आले म्हणून सांगतो, नाही आले तर नाही आले म्हणून सांगतो, आमंत्रण सगळ्यांना देतो, बघूया किती लोक येतात. लवकरच ह्या जून सुरू व्हायच्या आधीच करतोय, होऊन जाऊ दे एकदम. आणि हे फक्त बेळगाव शहरासाठी नाही आहे, बेळगावच्या आजूबाजूला जे खेडे आहेत ना त्यांच्यासाठी पण आव्हान आहे. तुम्हाला जर असं वाटत असलं की आपल्या खेड्यामध्ये आपण करून बेळगाव शहरासाठी एक उदाहरण स्थापित करूया असं तुम्हाला वाटलं, तर कोण त्या गावातले अध्यक्ष का कोण असतील त्यांनी आम्हाला बोलवावं, आपण खेड्यामध्ये करून दाखवूया, आणि नंतर कदाचित खेड्यातलं बघून बेळगावचे लोक शाणे होतील, बेळगावचं बघून खेड्यातले लोक शाणे होतील, बघूया पहिला कोण येतो.
0: नक्कीच लोकांनी हा कार्यक्रम ऐकून किंवा तुमचं जे काम आहे ते वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती बघतायत ते, पण पुढे येण्याचं धाडस करत नाहीये, तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून हेच म्हणेन की त्यांनी पुढे यावं, तुमच्याशी जोडलं जावं, आणि आपलं जे शहर आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल आणण्यासाठी तुमच्या प्रयत्नांसोबत त्यांनी थोडासा हातभार लावावा असं मी म्हणेन. आणि तुम्ही या कार्यक्रमासाठी वेळ दिला त्याबद्दल थँक्यू सो मच सर.
1: धन्यवाद.

हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुधोनी 90.4 FM वरती ऐकत होतो. समीर मजली आपल्या सोबत होते जे ग्रीन सेव्हियरचे फाउंडर आहेत. त्यांना आपण ऐकलं आणि वाढता उन्हाळा त्याची कारणं आणि उपाय काय आहे त्याबद्दल आपण ऐकत होतो. कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईल एक नवीन कार्यक्रम घेऊन. बंद होईपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM के

0: केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव. जगभरातील 3,000+ अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस. परिणाम आधारित शिक्षण पद्धती. प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम. जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र. आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा. आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831-2471-399 आणि 9740-63-9702. वेबसाइट आहे www.kleefarm.edu.
1: ಆರೋಗ್ಯದ ಹಾದಿಗೆ ಆಸರೆಯು ನಾವು, ವೈದ್ಯಕೀಯ ಲೋಕದ ಹೆಮ್ಮೆಯು ನಾವು. ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ KLE ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ನಿಮ್ಮ ಕನಸಿಗೆ ನೀಡುವೆವು ಹೊಸ ಸ್ಟೇಜ್. ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಲ್ಯಾಬ್, ಸ್ಮಾರ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ಗಳ ಸೌಲಭ್ಯ, ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ಕ್ಲಿನಿಕಲ್ ತರಬೇತಿ ಲಭ್ಯ. ನಿಮ್ಮ ವೃತ್ತಿ ಬದುಕಿಗೆ ನಾವೇ ಸಾರಥಿ. BBT ಪ್ರವೇಶಗಳು ಆರಂಭವಾಗಿದೆ. ಬನ್ನಿ, ಉಜ್ವಲ ಭವಿಷ್ಯ ನಿಮ್ಮದಾಗಿದೆ. ಗೌರವದ ವೃತ್ತಿ ಸೇವೆಗೆ ಇದೇ ಸ್ಫೂರ್ತಿ. KLE ಸಂಸ್ಥೆಯ ಜೊತೆಗೆ ಬೆಳಗಲಿ ನಿಮ್ಮ ಕೀರ್ತಿ. KLE ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ 8660335218. ವೆಬ್ಸೈಟ್ kcpt.kaher.edu.in. KLE ಸಂಸ್ಥೆ ನಿಮ್ಮ ಯಶಸ್ಸಿನ ಭರವಸೆ.

0: 4335218 or at 9449821222. Visit kcpt.kaher.edu.in. KLE College of Physiotherapy, empowering your future in healthcare.
1: KLE टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, KCET कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज, 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक, अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि वायफाय सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, सिव्हिल. इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.

माहेश्वरी अंध मुलामुलींच्या शाळेमध्ये 2026 आणि 2027 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिली ते 10वीपर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वसतिगृह शाळा असून गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत. या शाळेमध्ये इयत्ता 1 ते 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते. शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ पोहण्याचे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषधोपचाराची सोयही आहे. विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय. तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा. अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UD ID कार्ड, ID size 4 फोटो, स्टॅम्प साइज 4 फोटो, उत्पन्नाचा व जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि विद्यार्थ्याचे

बेळगावचा नवा मानाचा शिखर लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर नव्वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सुसंस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमच्या स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते.

माहेश्वरी अंध मुलामुलींच्या शाळेमध्ये 2026 आणि 2027 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिली ते 10वी पर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वसतिगृह शाळा असून गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत. या शाळेमध्ये इयत्ता 1 ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते. शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ पोहण्याचे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषध उपचाराची सोयही आहे. विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय. तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा. अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UDID कार्ड, ID साइज 4 फोटो, स्टॅम्प साइज 4 फोटो, उत्पन्नाचा व जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा, नेहरू नगर, बेळगाव येथे. फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595.

माझं नाव कलापिनी कोमकळी. मी देवासून आले आहे. शास्त्रीय संगीत गाते. ह्याच भूमीमधल्या पंडित कुमार गंधर्व यांची मी मुलगी आणि शिष्या. आज इथे वेणुध्वनी या रेडिओ स्टेशनमध्ये मला यायचा मौका मिळाला आणि अतिशय चांगलं वातावरण आणि सुंदर स्टुडिओ बघण्याचा पण मला एक मौका मिळाला. मी वेणुध्वनीच्या भविष्याच्यासाठी मनापासून शुभेच्छा देते. आपला वेणू आणि त्याचा ध्वनी हा सर्वतूर पसरावा आणि सुंदर संगीत त्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना मिळत राहो हीच इच्छा.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणू धोनी 90.4 FM KLE कनसू. आजच्या बालविश्व या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपल्या सोबत आहे स्फूर्ती विश्वनाथ सव्वाशेरी. हिचं नाव ऐकल्याबरोबर तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलंच असेल, बालिका आदर्शची ही विद्यार्थिनी आहे, 9वीत शिकते आणि सध्या तिने खूप धाडसाचं काम केलेलं आहे. ते काय होतं ते तिच्याशी बोलून आपण जाणून घेणारच आहोत. पण तिच्या या धाडसाबद्दल तिला रोटरी क्लब कडून सुद्धा सन्मानित केलं गेलं आणि सोबत लक्ष्मी हेबाळकर यांनी देखील तिचा गौरव केला. तर तिच्याशी आपण बोलणार आहोत की नेमकं काय केलंय तिनं ते जाणून घेणार आहोत. स्फूर्ती, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये तुझं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: तुझ्या धाडसाबद्दल आजच्या शोमध्ये आपण बोलणार आहोत, तर काय होता तो नेमका प्रसंग सुरुवातीपासून ऐकायला आवडेल.
1: 22 ऑगस्ट रात्री 8:30 मी फर्स्ट गेटपासून लेफ्ट साईडनं यू टर्न घेत होते कारमध्ये आणि मला ती बाई दोन मुलांसोबत, एक वर्षाचं बाळ होतं आणि एक 4 वर्षाचं बाळ, असं हातात धरून ती ट्रॅकवरती जाताना मला दिसली. आणि दिसल्यानंतर मी बाबांना सांगितले, बाबा ती अशी अशी करते, पण बाबा फोनमध्ये असल्या कारणाने त्यांनी लक्ष दिले नाहीत. मग मी यू टर्न घेऊन आले, लगेच गाडीतनं उतरून पाठीमागं काही लोक थांबले होते, ती माझं ऐकत नव्हती. मी तिला ओढले, फार हे केले, पण ती ऐकत नव्हती. मग मी पाठीमागं लोक होते त्यांना सांगितले की मला तुमची मदत हवी आहे आणि ती अशी अशी करते. मग त्यांनी आले, त्यांनी सुद्धा माझी मदत केली की त्यांना थांबवायला आणि आम्ही तिला थांबवलो. ट्रेनचा आवाज येत होता, मग ट्रेन गेले, मग गेट ओपन झाला आणि बाबा तिकडं स्टेशन मास्टरला सांगायला गेले. मग स्टेशन मास्टर म्हणाले की तुम्ही पोलिसांना बोलवा म्हणून. मग आम्ही पोलिसांना हुडकलो सुद्धा. नंतर आमच्या लक्षात आलं की आम्ही पोलिसांना का हुडकतोय म्हणून, कारण आता ट्रॅकवरती येणं सुद्धा एक अपराध झालेला आहे. मग आम्ही पोलिसांना बघितलो नाही, त्या बाईकडे गेलो. मग तेवढ्यात लोक जमा झाली होती, लोक तिला फार शिव्या देत होते, तुला काय अक्कल आहे की नाही, या कवळ्या जीवांना घेऊन कशाला आलीस, तुला काय गरज होती इथं यायची. मग हे सगळं ऐकल्यानंतर ती एकच सांगितली, मुलांना ठेवून घ्या, मी जातो, मला जायचं आहे, एवढंच सांगत होती. मग आम्ही कोविडच्या अगोदरपासून निराश्रित केंद्रामध्ये काम करतो. मग आम्ही तिला हे कळवलं की तुला जर घरी जायचं नसेल तर आम्हाला सांग, आम्ही तुला निराश्रित केंद्रामध्ये सोडू, तिथं राहण्याची खायची सगळी व्यवस्था आहे, तिथं तुला सोडून येऊ. पण ती ऐकायच्या मनस्थितीत नव्हती, ती फक्त एवढं सांगत होती मुलांना ठेवून घ्या, मी जातो. मग एवढं सगळं घडत असताना तिच्या ओळखीचे आले आणि तिने म्हणाले की आमच्या ओळखीचे आहे आणि आम्ही तिला घेऊन जातो. मग आम्ही सुद्धा तिला विचारलो की हे तुझ्या ओळखीचे आहेत का, म्हटल्यानंतर होय म्हणाली आणि आम्ही त्यांच्याबरोबर तिला पाठवून दिलं आणि आम्ही पण तिथनं निघलो.
0: पण तिचं मनपरिवर्तन करण्याचा तू पुरेपूर प्रयत्न केला.
1: होय.
0: आणि तुझ्यासोबत अनेकही लोक होती, त्यांनी मदत केली, पण त्यांचं थोडंसं रिॲक्शन वेगळं होतं. अर्थात ते बरोबरच आहे त्या सिच्युएशनला, कारण थोडं रागवणंही गरजेचंच असतं, पण दोन्ही गोष्टी व्हायला हव्यात सोबतच, रागवणं पण पाहिजे आणि समजावून सांगणं पण पाहिजे. बरं, मग याच्यानंतर मग काय झालं त्या लेडी सोबत, म्हणजे ती आता आहे का व्यवस्थित, त्याची काही चौकशी केली?
1: हा, एकदा चौकशी केली आम्ही आणि ती आता छान आहे, पण अजून त्या मनस्थितीतून अजून जरा असं बाहेर यायला पाहिजे असं वाटतंय. ती मुलांसोबत आता मस्त आहे.
0: पण जेव्हा तू तिच्याशी बोलत होतीस किंवा इतरही लोक तिच्याशी बोलत होते, तेव्हा तिनं काही असं रिझन वगैरे सांगितलं की का तिनं एवढी टोकाची भूमिका घेतली किंवा काय नेमके प्रॉब्लेम्स आहेत तिच्यासोबत?
1: हो, आम्ही विचारपूस केलो तिच्याबरोबर. तिचं कर्ज झालं,
0: बर,
1: फार कर्ज झालं आणि बायका तिला खूप ओरडत होते आणि त्या मानसिक स्थितीमुळे ती त्या ट्रॅकवरती आली होती.
0: हजबंड नव्हते?
1: हजबंड आहेत.
0: हो, हा, अच्छा. बर, मग हे सगळं झालं स्फूर्ती, म्हणजे अचानक ही सगळी घटना घडली आणि अचानक तुझ्या डोक्यामध्ये असा विचार आला आणि तू एवढं धाडसाचं पाऊल उचललीस, एवढी स्टेप घेतलीस चांगली ज्याच्यामुळं तिघांचं आयुष्य वाचलं. पण असे अनेक असतात आपल्या आसपास जे या लेवलचा विचार करत असतात आणि इथपर्यंत जातात सुद्धा, काही सक्सेस होतात त्याच्यामध्ये ते करणं आणि काहींना असे तुझ्यासारखे लोक वाचवतात आणि त्यांना नवीन जीवनदान मिळतं. पण एवढंच करून उपयोगाचं नाहीये, त्याच्या पुढेही आपली काही जबाबदारी असते की त्यांचं काय चाललंय काय नाही, म्हणजे व्यवस्थित जायलेत की नाही. अर्थात तू आता स्टुडंट आहेस, पण तुझ्यासारखे जे सोशल वर्क इतर करणारी लोक आहेत त्यांनीही जबाबदारी घ्यायला हवी की त्यांचं पुढं काय चाललंय आणि व्यवस्थित आहे की नाही, त्यांची मनस्थिती बदलली की नाही, या सगळ्या गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे. पण तुझ्या डोक्यात हे विचार आले, तू एवढी लहान आहेस, आता 9वीत शिकतेस, तर कसं काय म्हणजे या गोष्टी सगळ्या तुला सुचतात आणि पूर्वीपासून असे सगळे विचार आहेत का तुझे?
1: खरं तर हे प्रेरणा माझ्या आईबाबांकडून आणि माझ्या दिदीकडून आलेलं आहे. माझे आई बाबा आणि दिदी आम्ही सगळे निराश्रित केंद्रामध्ये काम करतो. आणि दिदीला जे तिला जे रोख रक्कम मिळालेली आहे ती कधीच आपल्याकडे ठेवून घेतली नाही. ज्यांना गरज आहे, गरजू व्यक्ती आहेत, ती त्यांना सारखं दान करत असायची. आणि माझे बाबा सुद्धा निराश्रितांसाठी काम करतात.
0: अच्छा.
1: आणि ही प्रेरणा सगळी त्यांच्याकडून मिळालेली आहे आणि हे पण माझंच भाग्य.
0: छान. मग निराश्रित केंद्र आहे तिथं किती लोक आता आहेत आणि किती लोकांसाठी तुम्ही काम करताय, कुठं आहे ते, काय नाव त्याचं?
1: निराश्रित केंद्र हे दोन आहेत, म्हणजे एक महिलांसाठी आहे आणि एक पुरुषांसाठी आहे.
0: बर.
1: दोन्ही मिळून बघितलं तर 50 जण असतील. आणि आम्ही त्यांच्यासाठी काम करतो. प्रत्येक सण तिकडे साजरे करतो आम्ही. कोणाचा वाढदिवस असेल, ते सगळं लग्न असेल, त्यांनी सगळे जेवण वगैरे आणून देतात तिकडे. आम्ही सगळे, आम्ही सुद्धा प्रत्येक सणामध्ये त्यांना काही ना काहीतरी सुपूर्त करत असतो. जसं की आता आम्ही त्यांना वॉकिंग स्टिक आणि चप्पल, स्वेटर्स आणि कोविड वॅक्सिन सुद्धा, त्यांना पहिलं लसीकरण आणि दुसरं लसीकरण दोन्ही सुद्धा दिलेलं आहे. असं आम्ही काम करतो.
0: छान, ग्रेट. म्हणजे तुमची पूर्ण फॅमिलीज याच्यामध्ये गुंतलेली असते.
1: हो.
0: मग स्फूर्ती, तू स्कूलला जातेस, मग स्कूलचा अभ्यास आणि या सगळ्या इतर ऍक्टिव्हिटीज तुझ्या काय असतील आणि हे सगळं काम कसं काय मॅनेज होतं?
1: ह्याच्यासाठी मी टाइम टेबल बनवले.
0: बर.
1: जे टाइम टेबल प्रमाणे त्या त्या वेळेला ते काम. आणि अभ्यास हे शाळेत तर असतात पण घरी येऊन सुद्धा होतं. आणि शाळेत सुद्धा ऍक्टिव्हिटीज वगैरे असतात, ते सुद्धा मॅनेज आणि अभ्यास पण मॅनेज करणं हे बरोबर आहे.
0: बर. म्हणजे टाइम टेबल बनवल्यामुळं आणि ते पाळल्यामुळं तुला इझी जात.
1: हो.
0: बर. शाळेमध्ये कशी आहेस?
1: शाळेमध्ये अभ्यासात आहे लेवल, म्हणजे इक्वल ठेवायचं सगळं. कल्चरल ऍक्टिव्हिटीज, सिंगिंग, डान्सिंग, ऍक्टिंग, सगळं सगळं काही मॅनेज करते. आणि मी पहिली ते 10वीपर्यंत मुलींना डान्स शिकवते स्कूलमध्ये. आणि सिंगिंग सुद्धा.
0: बर.
1: ऍक्टिंग पण. आणि टीचर्स सुद्धा माझं सारखं आठवण काढत असतात, सवाश्री पाहिजे इकडे असं.
0: म्हणजे सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये आहेस तू, म्हणजे सगळ्या ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करते. छान. मग गाणं म्हणण्याची आवड आहे तुला?
1: हो.
0: शिकलेस कुठं?
1: हा, रेणुका सरमळकर टीचर शिकवतात.
0: बर.
1: आमचं पोवाड्याचं टीम आहे. आणि आम्ही गाणं सुद्धा करतो आणि पोवाडा सुद्धा गातो.
0: अरे वा. मग आता एखादं छानसं गाणं ऐकवतेस का आमच्या लिस्नरसाठी?
1: हा, आता गणपतीचं आगमन आहे आणि त्याच्यासाठी मी गणपतीचीच गाणी म्हणणार.
0: बर.
1: माझा

0: धन्यवाद.
1: खूप सुंदर स्फूर्ती आणि आवाजही तुझा खूप छान आहे. मग गाण्यांची प्रॅक्टिस तू किती वेळ करतेस?
0: हे आमचं फक्त कार्यक्रमाच्या वेळेला असतं,
1: तेवढं.
0: हा, एक महिना अगोदर. आणि हे पोवाड्याच्या कार्यक्रमाबरोबर गाण्याचं कार्यक्रम सुद्धा असतात, हे तेव्हा एवढंच प्रॅक्टिस होतं.
2: नमस्कार, मी वर्षा उसगावकर. वेणू ध्वनी हे रेडिओ केंद्र तुमच्या आवडीचं आहेच, पण त्यात अजून सहभागी व्हा, त्यातल्या अनेक कार्यक्रमांचा लाभ घ्या. त्यात अनेक सामाजिक कार्यक्रम तुमच्यासाठी सादर केले जातात, इंटरॅक्शन असतं, यात सहभागी व्हा. हेच मला तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे. धन्यवाद.

0: मग तू डान्सही करतेस म्हणतेस आणि तू शिकवतेस सुद्धा, मग त्याचं प्रॅक्टिस करतेस तू?
1: नाही, पण असं मध्ये मध्ये असतं चालू एंटरटेनमेंट साठी.
0: अच्छा, म्हणजे असंच शिकलीस तू?
1: हा.
0: ओके, मग स्फूर्ती म्हणजे तू स्वतः टाइम टेबल बनवलीस आणि त्यानुसार तू कामही करतेस, पण तुझ्यासारखे बाकीचे जे स्टुडंट आहेत त्यांना असं सगळं मॅनेज करणं शक्यतो जमत नाही आणि मोबाईल वरती खूप सारा वेळ आपण घालवतो, मुलांच्या सोबत आमचाही वेळ खूपसा जातो सोशल मीडियावरती. सो असे जे स्टुडंट्स आहेत, असे जे आहेत विद्यार्थी, त्यांना तू काय सांगशील?
1: फोन हे चांगलंच आहे आणि वाईट सुद्धा आहे. आपण फोनवरती जास्ती वेळ राहायचं नाही, कारण त्याच्यामुळे आपल्याला आजार पण निर्माण होतात. जितकं गरजेचं आहे तितकंच वापरायला पाहिजे. काहीतरी काम असेल, हा 5 मिनिटं धरायचं आणि ठेवायचं, एवढंच असतं. आणि बाकीच्या वेळेला ते फोन धरणं हे फार चुकीचं आहे असं मला वाटतंय. लोकांनी शक्यतो फोनला जर थोडं दूरच करायला पाहिजे, कारण पहिल्याच्या काळात फोन हे नव्हतं, पत्र होतं, पत्राद्वारे सगळं काम केलं जायचं. तर हे फोन येऊन खूप आता सगळं डिजिटल झालेलं आहे, सगळ्यांचे वेळ कमी आहे. पण फोनमुळे ना आपण परिवारमध्ये सगळ्यांना टाइम देणं जमत नाही, कारण जास्तीत जास्त वेळ आपण फोनवरती घालवतो. आता जसं की कोविडमध्ये जास्ती असं हे नव्हतं, म्हणजे लोक कामाला जायची, वेळ द्यायला जात नव्हतं. मग मी पण ते रिअलाइज केले की परिवार सोबत वेळ आपण किती तास घालवतो हे मला कळालं. कारण पूर्ण दिवस मी आई बाबांसोबत आणि दिदी सोबत होते, पण पहिला असं नव्हतं. मी फार कमी वेळ द्यायचे आणि त्यांनी सुद्धा मला कमी वेळ द्यायचे. पण तेव्हा कळालं की हा, आपण परिवाराला टाइम द्यायला हवं, पहिलीची आठवण काढून द्यायचं, असं सगळं होत असतं. आणि मला ते कळालं की फोन किती वाईट आहे आणि चांगलं सुद्धा आहे.
0: म्हणजे आपण त्याचा कसा उपयोग करून घेऊ त्यावरती डिपेंड आहे. मग त्याचा चांगलाही फायदा होऊ शकतो आणि वाईटही होऊ शकतो, ते आपल्या हातात आहे. पण तेवढं आपल्या मनावरती कंट्रोल हवं, ते ठेवणं खूप गरजेचं आहे.
1: हो,
0: होय ना. बर, मग आता शाळेचंही तू सांगितलेस, अभ्यासही तुझा व्यवस्थित असतो, मग पुढं होऊन काय, मोठं होऊन काय बनायचं आहे असं काही ठरवलेस?
1: हा, ठरवले की IPS IAS असं व्हायची इच्छा आहे. आणि माझ्या आई बाबांना सुद्धा तेच वाटतं की मोठी होऊन मी तसं बनायचं आणि या देशासाठी, या जगासाठी काहीतरी काम करायचं असं इच्छा आहे.
0: छान स्फूर्ती, तुझ्या या स्वप्नासाठी आतापासूनच तू तयारी कर आणि त्यासाठी वेणधुणीच्या पूर्ण टीम कडून तुला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि आताचं जे तुझं काम आहे, एवढं धाडस तू केलीस मोठं, त्याप्रमाणेच तेच थॉट्स मनामध्ये कायम तुझ्या राहू देत, तसेच एकमेकांना मदत करणं असेल किंवा प्रामाणिक राहणं असेल, या सगळ्या गोष्टी आपण कायम सोबत घेऊन राहायला पाहिजे. आणि तुझ्या या धाडसासाठी सुद्धा अर्थात आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा, अभिनंदन तुझं की एवढी लहान असून तुला एवढ्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या आणि तू असा प्रयत्न केलीस. सो खूपच चांगली गोष्ट आहे स्फूर्ती. मग घरी कोण कोण असतं?
1: घरी मी, आई बाबा आणि दिदी आणि आजी असतो.
0: बर, हा. मग जसं तू कोविडचा एक्सपिरियन्स सांगितलीस की त्या दरम्यान तुला समजलं की फॅमिली सोबत टाइम घालवणं किती महत्वाचं असतं आणि किती छान वाटतं त्यावेळी, तर त्याच्या आधी तुम्ही एकमेकांना वेळ देत नव्हता असंही तू म्हटलीस, अर्थात तूही देत नव्हतीस आणि पॅरेंट्स कडूनही कमी व्हायचं, तेव्हा तो जो वेळ होता तो अतिशय चांगला गेला आणि तसंच पुढं चालू ठेवलाय तुम्ही, अशी आशा आहे किंवा अपेक्षा आहे की असंच चालू असेल. मग या दरम्यान खूप लोकांना या गोष्टीचा अनुभव आला अर्थात की फॅमिली सोबत राहणं किती गरजेचं आहे आणि राहिल्यानंतर कसं फील होतं. मग जसा फोनचा उपयोग आपण करतो आणि फोनमुळे जशी आपली फॅमिली लांब जाते आणि बाहेरची लोक फोनवरती कनेक्टेड असतात जी प्रत्यक्षात नसतात, पण प्रत्यक्ष वेळ घालवणं आणि प्रत्यक्ष बोलणं एकमेकांशी ते खूप महत्वाचं आहे.
1: आणि एक की फोनमध्ये जे लोक असतात ना ते काही क्षणासाठी असतात, परमनंट नसतात, जसे की आई, वडील, नातेवाईक, तसं हे फोन मधले लोक नसतात. काम झालं की जायचं अशी असते.
0: बरोबर. तुझ्या एज ग्रुपच्या मुलांना एवढी गोष्ट समजली तर खूप झालं, कारण आताच्या मुलांना ते लक्षात येणं खूप कठीण जातं आणि पालकांना ते समजावणं खूप कठीण जातं त्याच्यापेक्षा जास्त. त्यामुळं तुझ्या एज ग्रुपच्या मुलांना जर ही गोष्ट लक्षात आली तर अतिशय चांगली गोष्ट आहे ती स्फूर्ती. आणि शाळेबद्दल थोडंसं सांग की शाळेच्या इतर ऍक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा तू पार्टिसिपेट करतेस आणि अभ्यासामध्ये सुद्धा आहेस, आवडीचा विषय कोणता आहे आणि सोबत नावडीचा विषय सुद्धा कोणता आहे ते ऐकायला आवडेल.
1: नावडीचा असा विषय कोणता नाही आहे असं नाहीच आहे, पण सगळे विषय माझ्या आवडीचे आहेत. जेवढं आपण मन लावून शिकतो ना तेवढे सगळे विषय चांगले जातात. आणि आमच्या शाळेतील शिकवण ही सुद्धा चांगली आहे, कारण तिथं फ्युचर ब्राईट आहे असं मला वाटतं. तिकडं शिकवण्याची पद्धत आणि समजून घेण्याची जी पद्धत आहे ती खूप चांगली आहे. आणि आमच्या शाळेमध्ये फक्त अभ्यासच नव्हे तर खेळ पण असतात, जसं की हॉलीबॉल, थ्रो बॉल, बॅडमिंटन, कबड्डी, कुस्ती अशा अनेक प्रकारचे खेळ आहेत. आणि त्याच्यात सुद्धा आमचं शाळा हाय लेवल आहे असं म्हणू शकतो, फेमस आहे आमची शाळा खेळण्यात. कुठेही गेली की पहिलं दुसरं नंबर असतच, कमीत कमी दुसरं नाही तर पहिलं असतच. आणि आमच्या शाळेमध्ये ATL आहे, जसं की डिजिटल अनेक रोबोट्स तयार करायचे असे सगळे प्रकार आहेत. विज्ञान प्रयोगशाळा सुद्धा आहे, अनेक कार्यक्रम सुद्धा होतात शाळेत, महिन्यात 3-4 वेळा तर कार्यक्रम असतातच. आणि त्याच्यात सगळ्यांना आनंद पण मिळतं आणि शिकायलाही मिळतं. आमची शाळा खरी विद्या मंदिर आहे अशी मला वाटते.
0: छान स्फूर्ती. मग मला सांग, ही जी घटना आता घडली नुकतीच, त्याच्यानंतर तुला स्वतःच्या आयुष्यामध्ये काही फरक पडलाय असं वाटतं का?
1: हो, आता येता जाता लोक फार बोलत आहेत, छान काम केलीस, आम्हाला प्राऊड फील होतं, गॉड ब्लेस यू असं सगळे कमेंट्स येतात. आणि मी शाळेत सुद्धा जाते तेव्हा सगळे दीदी छान आहेस, बरी आहेस काय असं म्हणून विचारतात. आणि माझ्या जीवनात एक आनंदाचा प्रसंग घडला की मी त्या बाईला वाचवले आणि ते माझ्या मनाला एकदम छान वाटलं, आनंद झाला वेगळं, एक वेगळं आनंद भेटला असं मला वाटतं. आणि जर मी त्या बाईला बघून जर सोडले असते तर ते माझ्या मनाला असं सतत भासलं असतं की ती माझ्यामुळं गेली. आणि फक्त तीच नाही तर ते लहान दोन जीव होते ते सुद्धा माझ्यामुळेच गेले असं वाटलं असतं. ते एक सुख आणि एक आनंद ते वेगळंच आहे.
0: म्हणजे त्या गोष्टीचं तुला खूप समाधान आहे की तुझ्यामुळं एवढे एक 3 जीव वाचले गेले. छान. खरंच ना, म्हणजे अशा अनेक गोष्टी आपल्या आसपास होत असतात जिथं कधीतरी आपले प्रयत्न कमी पडतात आणि मग ती गोष्ट आपल्याला कायम लागत राहते मनाला की हे असं आपण त्यावेळी केलं असतं तर बरं झालं असतं, कदाचित असं झालं नसतं. पण त्या त्या सिच्युएशनवरती पण डिपेंड आहे आणि त्यावेळी तसं सुचलंही पाहिजे मेन, म्हणजे नाहीतर ह्या सगळ्या गोष्टी होणं शक्य नसतं. स्फूर्ती, शेवटी म्हणजे आई वडिलांच्या अपेक्षा तर तू सांगितलीस, त्याही तू पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहेस. आता सध्या तू 9वीत आहेस, पण मला वाटतं तुझं जे शेड्यूल तू सांगितलीस त्याप्रमाणे तुझ्या आई वडिलांना जास्त काय तुझ्याकडे लक्ष देण्याची गरज पडत असेल असं वाटत नाही. आणि तुझं तू व्यवस्थित सगळं सेटल करून घेतलेली आहे.
1: ही सगळी प्रेरणा माझ्या आई बाबांकडून चालली आहे आणि त्याच्यामुळं त्यांना पण असं काही वाटत नाही असं वाटतं. आणि हे सगळे संस्कार आणि हे सगळी जे माझ्यावरती आलेली जबाबदारी ते सगळं बाबांमुळेच आहे.
0: छान.
1: त्यांनी शिकवलंय की असं वागायचं, असं करायचं आणि हे सगळं त्यांच्यामुळेच.
0: मग तुझी दीदी कितवीत आहे?
1: दीदीचं आता BA 3rd year चालू आहे.
0: बरं.
1: आणि ती आता फायनल एक्झाम चालू आहे, ती त्याची तयारी करते.
0: मग तीही काही अशा ऍक्टिव्हिटीज मध्ये असते का?
1: हो, ती सुद्धा डान्सर, ऍक्टर, सिंगर, कीर्तनकार, सोशल वर्कर सगळे आहे.
0: आणि छान वाटलं तुझ्याशी बोलून आणि एवढं सगळं छान काम केली आहेस तेव्हा पुन्हा एकदा अभिनंदन तुझं. तुझ्या आणखीन काही अशा ऍक्टिव्हिटीज आहेत का जे आपण सांगू शकू?
1: हो, मी कविता सुद्धा लिहिते आणि लेखन करणं पण माझं आवडीचं आहे.
0: बर.
1: आणि मतदान जागृती आम्ही करतो. हा, माझी दीदी आणि मी मिळून अनेक मतदान जागृतीमध्ये, जसं की आता बिहारचं झालं, दिल्लीचं झालं, कर्नाटकाचं सुद्धा झालं, आता अशा मतदानमध्ये निवडणूक चालतात त्याच्यामध्ये आम्ही मतदान जागृती करतो की लोकांना असं समजावतो की कोणीही काही आमिष देत असेल तर त्याच्याकडे जाऊ नका, कारण देतात पण नंतर ते पूर्ण करत नाही. आणि योग्य तो जो आहे म्हणजे मंत्री वगैरे त्याला निवडून द्या,
0: योग्य उमेदवार.
1: हा, योग्य उमेदवाराला निवडून द्या जो आपल्या देशाची भलाईसाठी विचार करेल असं.
0: मग असे ज्यावेळी प्रयत्न तुम्ही करत असता म्हणजे तुमच्या एज मधली, तेव्हा समोरच्याकडून काय रिस्पॉन्स भेटतो?
1: सगळे म्हणतात की छान काम करायला, कारण हे देशाच्या भविष्यासाठी जे काम आहे ते सगळ्यांनाच आवडतं, कोणाला आवडत नाही असं नाही. आणि काही जण आहेत की ते बघून सुद्धा दुर्लक्ष करतात. आणि योग्य तो उमेदवार पाहिजे असं सगळ्यांच्या मनात असतं. सगळ्यांची प्रतिक्रिया खूप चांगली असते आणि सगळे सपोर्ट करणारे पण असतात,
0: पण करायच्या वेळी वेगळंच होतं.
1: हो. मला माझे क्लास टीचर सुजाता देसाई टीचर म्हणून आणि शिक्षक वर्गांचं, खास करून मुख्याध्यापकांचं म्हणजे नागेश डोनकरी सर यांचा मला हात आहे. ते सारखं मला प्रोत्साहन करतात, तू काहीही करशील, आमचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी सदैव आहे असं सांगतात. आणि मला नीता कुलकर्णी यांच्याकडून प्रेरणा मिळाली की ते मला अभिनय शिकवतात आणि त्यांच्यामुळं मी आज इथे आहे. मला त्यांनी अनेक स्टेज मिळून दिले. रेणुका सरमळकर टीचर, मी सांगितले की त्यांनी पोवाडा गायन वगैरे शिकवतात, त्यांनी सुद्धा मला अनेक कार्यक्रमासाठी येऊन जातात आणि त्यांचा सुद्धा आशीर्वाद माझ्या पाठीशी सदैव आहे. आणि यांचं नाव मी कधी विसरू शकणार नाही, कारण त्यांच्यामुळं मी आज इथवर आहे हे सांगते.
0: ओके. स्फूर्ती, मला सांग की कविताही लिहितेस तू, मग ती लेखनाची आवड कशी काय निर्माण झाली?
1: लेखनाची आवड म्हणजे पुस्तकात आता कविता पाठ वगैरे असतं, त्याच्यातून मला प्रेरणा मिळायचं की हा आम्ही पण असं काहीतरी बनलं पाहिजे. आणि 6वीत मी असताना एक कविता लिहिलेली आणि ते माझ्या मैत्रिणींनी माझं बुक काढून टीचरला वाचून दाखवले होते आणि मला न सांगता, आणि मला टीचर असं बोलवले होते की स्टाफ रूम मध्ये तू इतकं छान कविता लिहितेस आता तू लिहायलाच पाहिजेत. मग शाळेवरती काही कार्यक्रम असेल ते माझ्याकडून लिहून घेतात आणि हे सगळं 6वीपासून चालू झालं माझं.
0: अरे वा. मग एखादी कविता ऐकायला आवडेल तुझी?
1: हो, नक्की. मी शिवाजी महाराजांवरती एक कविता लिहिली होती, तेच तुमच्या समोर सादर करते. कळते आजाम हा त्या शूरवीरांची कथा, कळते आजाम हा त्या शूरवीरांची कथा, स्मरण करू आता शिवरायांची गाथा. धन्य धन्य ते पुत्र आऊ जिजाऊंच्या पोटी घेतले जन्म, राज्याभिषेकाला ज्यांच्या 350वे वर्ष, नाव त्यांचे छत्रपती शिवराय. शिवनेरीचे शिव, रायगडाचे राय, ज्यांना आम्ही पुजतो ते आमचे छत्रपती शिवराय, ते आमचे छत्रपती शिवराय. धन्यवाद.
0: हे ऐकल्यानंतर नक्कीच पोवाड्याची सुद्धा आठवण झाली स्फूर्ती, आणि पोवाड्याचा एक कार्यक्रम नक्कीच तुमचा ग्रुप त्याला तू घेऊन येशील असं आशा करते मी.
1: आणि
2: दिस इज अंजली गायकवाड
3: अँड नंदिनी गायकवाड, यू आर लिस्निंग टू युअर फेवरेट रेडिओ वेणुध्वनी 90.4 FM KLE कंट्री.

0: शेवटी जाता जाता तुझ्या आवडीचं एक गाणं आपण कार्यक्रमामध्ये ऐकूया नंतर, ते कुठलं असेल?
1: गाणं असं नाही की सगळेच गाणी छान आहेत, पण लहानपणीचं एक खेळाची गाणी मला आठवते, ती माझी खूप आवडीची आहे आणि ती ऐकवते मी.
2: भात

चावारा दुजा गाव चावारा पण राजाला उशिरा कळली, पण राजाला उशिरा कळली गुढाट।

0: खूप चांगल्या सवयी आहेत स्फूर्ती तुझ्या आणि अशाच त्या कंटिन्यू राहू देत. आता तू स्कूलमध्ये आहेस, पुढे जाऊन कॉलेजला जाशील तू, तेव्हा या ज्या सवयी आहेत त्यात अशा सोबत तू घेऊन जा आणि त्याचं पालन कर असं मी म्हणेन. आणि तू आज आलीस इकडे, एवढ्या छान छान गप्पा मारलीस आणि तुझा जो एक्सपिरियन्स होता तो आमच्या लिस्नरसोबत शेअर केलीस, त्याबद्दल थँक्यू सो मच.
1: थँक्यू.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणूधुनी 90.4 FM वरती ऐकत होतो. स्फूर्ती सव्वाशेरी आपल्यासोबत होती. कसा होता आजचा कार्यक्रम कळवायला विसरू नका. नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत्र वेणूधुनी 90.4 FM KLE कनसू.

माझं नाव कलापिनी कोमकळी. मी देवासून आले आहे. शास्त्रीय संगीत गाते. ह्याच भूमीमधल्या पंडित कुमार गंधर्व यांची मी मुलगी आणि शिष्या. आज इथे वेणुध्वनी या रेडिओ स्टेशनमध्ये मला यायचा मौका मिळाला आणि अतिशय चांगलं वातावरण आणि सुंदर स्टुडिओ बघण्याचा पण मला एक मौका मिळाला. मी वेणुध्वनीच्या भविष्याच्यासाठी मनापासून शुभेच्छा देते. आपला वेणू आणि त्याचा ध्वनी हा सर्वतूर पसरावा आणि सुंदर संगीत त्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना मिळत राहो हीच इच्छा. धन्यवाद.

केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3,000 अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणाम आधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831-2471-399 आणि 9740639702. वेबसाईट आहे www.kle.farm.edu.

0: केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केली युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331. केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड, बसवनकुडची, बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, PhD. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3,000+ माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. NAC A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.klefarm.edu.
1: KLE टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगावी 2026-27 ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭ. ಡಾಕ್ಟರ್ MS ಶೇಷಗಿರಿ ಕ್ಯಾಂಪಸ್ ಬೆಳಗಾವಿ. KCET ಕೋಡ್ E036, ಕಾಮೆಡ್ K ಕೋಡ್ E065. 2025-26 ರಲ್ಲಿ 500 ಕ್ಕೂ

0: ಕೆಎಲ್ಇ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮತ್ತು ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರದಿಂದ 24 ಗಂಟೆಗಳ ತುರ್ತು ಸೇವೆಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ. ಟೋಲ್ ಫ್ರೀ ಸಹಾಯವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 1099. ಸಂಖ್ಯೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ 1099.
1: बेळगावचा नवा माडाचा शिखर लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली एक आलिशान वसाहत. सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर 9वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमचे स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते.

0: अब एयर कंडीशन क्लासरूम्स में वर्ल्ड क्लास लैब्स के साथ KLE कॉलेज ऑफ फार्मेसी एयरपोर्ट रोड
1: KLE टेक्नोलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव KCET कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 2026 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज. 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक तसेच 50 हून अधिक PhD धारक शिक्षक. अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि वायफाय सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चर इंजिनिअरिंग, सिव्हिल. इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 हून अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.

माहेश्वरी अंध मुलामुलींच्या शाळेमध्ये 2026 आणि 2027 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिली ते 10वी पर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वसतिगृह शाळा असून गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत. या शाळेमध्ये इयत्ता 1 ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते. शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ पोहण्याचे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषध उपचाराची सोयही आहे. विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय. तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा. अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UD ID कार्ड, ID साइज 4 फोटो, स्टॅम्प साइज 4 फोटो, उत्पन्नाचा व जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा, नेहरू नगर, बेळगाव येथे. फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595.

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286. बेळगावचा नवा मानाचा शिखर, लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही, तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली एक आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी. हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर 9वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमच्या स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजीची साथ.
1: Looking for a rewarding career in healthcare? Your journey starts here. Admissions are now open at KLE College of Physiotherapy, Hubballi, one of the leading institutions under KLE Academy of Higher Education and Research. Enroll in the Bachelor of Physiotherapy, BPT, a 5-year comprehensive program including 1 year of internship. Get hands-on clinical training across specialties like pediatrics, sports, cardiorespiratory, neuro, orthopedics, OBG and geriatrics. Learn in modern labs and smart classrooms. Access digital libraries, hostel facilities and vibrant extracurricular activities. Build your future in hospitals, sports, academics, research, fitness centers, or even start your own clinic. Admissions have already started. Hurry up. Don't miss this opportunity to step into a respected and fast-growing profession. Call now at 866-033-5218 or at 944-982-1222. Visit kcpt.kaher.edu.in. KLE College of Physiotherapy, empowering your future in healthcare.

टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, KCET कोड E036 आणि कॉमेट के कोड E065. 2025 आणि 2026 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज. 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 हून अधिक PhD धारक शिक्षक. अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि Wi-Fi सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चर इंजिनिअरिंग, सिव्हिल. इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 हून अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.

माहेश्वरी अंध मुला मुलींच्या शाळेमध्ये 2026 आणि 2027 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिली ते 10वी पर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वसतिगृह शाळा असून गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत. या शाळेमध्ये इयत्ता 1 ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते. शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ पोहण्याचे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषध उपचाराची सोयही आहे. विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय. तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा. अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UDID कार्ड, ID साइज 4 फोटो, स्टॅम्प साइज 4 फोटो, उत्पन्नाचा व जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा, नेहरू नगर, बेळगाव येथे. फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595. केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे BFarm, FarmD, MFarm, PhD. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3,000+ माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. NAC A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831-2471-399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.kleFarm.edu.

केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3,000+ माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाईट आहे

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.